कृष्ण जाति में धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर

धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा